0: ඇතිවෙහි FM 91.1 MHz.
1: Viral Vibe. Viral Vibe. දෙගල්ුකන් මේ බලාලනී ඉලෙක්ට්‍රෝනික් රීමික්ස්ගේ ෆෝරි ගදකමුන් කුරකො දුරජෙහිලා වර ෆුන් ඉහුසාස්තකින් ඉවිගෙන්දා මඩුමඇතිරි ලවේක. දෙහස් හවනාහරු කයිලාශ්කේර නෙරුණු එනගේ ෆුරතම අල්බම් කයිලාසාග හිමනාාපවා තේරී දීවානියකී ඉන්ඩිපොප් මියසික මුලින් තෆාතු අඩි තාරෆකොතින් ලවේ. මිලව හුශාලාදිනී කයිලාශ්කේරා ඒනගේ බේන්ඩිගෙ මෙම්බරුන් කමවා පරේෂදි නරේෂ්කාමත්. ලවගේ මියසික් උපෙදකින් අයි සූෆී අස්සොතකා සොෆ්ට් රොක් අදි ෆන්ක් මියසික් එක්කොලෑගෙන් මිලවගේ මියසිකුන් එකනිවෙස් මි තෆාතු ගුළුන් ඉවිකෙන්දේ. එගොතුන් දෝලකායි හාමෝනිය මදි ඊරාන්ගේ සිතාර් ෆද සගාෆී සාමානුත වනී ඉලෙක්ට්‍රික් ගිටායක් ගුළුවාලාෆා. අදි හැම එයායකු කයිලාශ් කේර්ගේ තෆාතු අඩකීවෙස් මිලව එහා වෛරල් වුම්ගේ සබබු. තේරී දීවානීගේ හගීගේ අසරු ගුලිෆවනී ඒගේ මානෑගේ ෆුම්මිනා. රූහණී ලොයිබා අමිල නෆ්සු ලොයිබං එක්කො දූකොල්ලුම්ගේ මච්චක් බිනාකොෆවා මි ලවෑගේ ඉහුසාස්ත ආදෑගේ ලෝබීගේ පොප් ලවතකක් වුර මා බොඩ අඩුවහා මිහුන්ගේ හිත්තකා ගුලිගෙන් දිය. මිලාවනී MTV චෙනල්වී අධි රේඩියෝ චාර්ටෝගේ එවනෑග ගෑගනකං අහරෙන් හා දුව හෝවේ වියෆාරිග ගොතුන් බොඩු කාමයාබියෙන් හෝදාෆා. අධි කයිලාශ් කෙරවනි එම මොළු ෆිරිහෙන් ලවකිවුන් තෙරයාගේ ෆිල්ම් ෆෙයා එවෝඩ්වෙස් හාසිල් කොෆා. ಕೈಲಾಶ್ ಗುಣಿಗೊತುಗ ಮಿಲವ ಉಫೆದ್ದುಮಕಿ ಹೀವೆಸ್ ನುಕುರಾಫದ ಅಜಾಬ ಕಮೆ. ದೆಹಾಸ್ ಹತರ್ವಣಾಹರು ದಿಲ್ಲಿಗೆ ಪ್ರಗತಿ ಮೇದಾನುಗೊಯಿನ್ ಏನಾಗೆ ಫುರತಮ ಶೋಗ ಕುರಿನ್ ಲಿಯಫನುವಾ ಆದಿ ಫರಿತ ಕೊಫವೆಸ್ನುವ ಲಫ್ಸುತಹಕುಂ ಏನಾ ಕುಲ್ಲಿಯ ಕಲ್ಲವ ಕಿಯಂ ಫೆಶಿ. ಸ್ಟೇಜ್ ಮತೀಗ ಹುರೆ ಪ್ರೀತ್ ಕೀ ಲತ್ ಮೊಹಿ ಏಸಿ ಲಗಿ ಮಿ ಬಸ್ತಕಾ ಏಗೆ ರಾಗು ಹಿತಂ ಅವಮುಂ ಏಕಂ ಹುಟ್ಟುಂಗೆ ಬದಲುಗ ಏನಾ ಕುರಿಯ ಗೆಂದಿಯೇ ಏ ರಾಗು ದಿಯ ಮಗುಂ.
2: दीवानी तो बहुत मिरेक्युलस गाना है जी. हम एक कॉन्सर्ट कर रहे थे, पहला कॉन्सर्ट, और पहले कॉन्सर्ट में दिल्ली में प्रगति मैदान में राहत फतेह अली खान, शफकत अमानत खान, ये पाकिस्तान के दो बैंड हैं, और इधर से इंडियन ओशन और कैलाश खेर. तब तक कैलाशा निर्मित नहीं हुआ था, तो कैलाश खेर बैठ के गा रहे हैं, हारमोनियम लेके गा रहे हैं, और साथ में नरेश परेश खड़े हैं हंक. तो मैं ऐसे देख देख के आई कॉन्टेक्ट बनाऊं और गाऊं. दिल्ली की ऑडियंस तो है बहुत ही वार्म और बहुत ही कोजी, तो बड़ा सुन रहे हैं, बड़ा अच्छा. उस वक्त मेरा हिट गाना अल्लाह के बंदे है रंगदीनी रिकॉर्ड हो चुका, लेकिन फिर भी मेरी हिम्मत है, मैं किसी नॉर्म्स में गया ही नहीं कि रिलीज भी नहीं हुआ फिर भी ना गाऊं, गाऊंगा भाई. और फिर भी मैं पूरा कॉन्सर्ट करने जा रहा हूँ. देखिए तो कुछ अपने ओरिजिनल भी गा रहा हूँ वहाँ, और किसी को कुछ नहीं पता, लेकिन लोग तारीफ कर रहे हैं. अचानक बैठे बैठे मैं ये वहीं पे ये लाइन गाने लगा, प्रीत की लत मोहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बल बल जाऊं अपने पिया को, जाऊं वारी वारी, अरे एरी सखी मैं कासे कहूं, मेरे हृदय उठे उड़ारी. तब वो ये बोला है, और प्रेम प्याला भर भर पीऊं, हारी मैं दिल हारी, तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं. वही चल रहा है ये गाना, एक्सटेम्पोर गाना निर्माण हो रहा है सर. तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, ऑडियंस सामने है, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं, तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं. और फिर अच्छा अटका दिया बाबा ने अचानक, तो मैंने वहां हो जी हाँ हाँ जी गा दिया, तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, हो जी हाँ हाँ जी इज अ फिल इन द ब्लैंक है सर, फिलर है वो, हो गई मैं
1: ಮಿ ಲವೇಕಿ ಅಮಿಲ್ಲ ಇಂಡಿ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಗೆ ತೆರೆಯನ್ ಆ ಲವೇ ನಂವೆಸ್ ಮೀಗೆ ಕಾಮಯಾಬಿಯನ್ ವರ ಮುಹಿಮ್ಮು ಕಾಮೆ ಸಾಬಿತ್ ಕೊದ್ದಿನ್. ಏಯಿ ಆಮ್ಮು ಬಾಲಿವುಡ್ ಪೊಪ್ ಸ್ಟೈಲ ಮುಳಿನ್ ತಫಾತು ಮ್ಯೂಸಿಕ್ ವೆಸ್ ಬಲಾಗಣ್ಣನ್ ಇಂಡಿಯಾಗೆ ಅಡುವೆ ಹುನ್ ತೆರಿನ್ ತಯ್ಯಾರ ತಿಬಿಕನ್. ಬೊಡತಿ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ತಹಕುನ್ ಉಫದ್ದಾ ಇಚ್ಚಕವುರೆ ಬೊಡ ಫಣ್ಣಾನುಗೆ ಹಿತುನ್ ಸೀದಾ ನುಕುಣ್ಣ ಇಹುಸಾಸ್ತನ್ ಎಮೀ ಹುನ್ ಬೇನುಂ ವಿಕನ್ ಕೈಲಶ್ ಕೇರ್ ಗೆ ಅಡುನ್ ತೇರಿ ದೀವಾಣಿಯನ್ ಗೆನಿಸ್ತಿನಿ
3: ಪ್ರೀತ್ ಕಿ ಲತ್ ಮೊಹೆ ಐಸಿ ಲಾಗಿ